0: जन्म क्षग्रह संक्रांतिग्रह योगा स्वराशिके दुस्वप्न दर्शनाद्या च मदावैह्याभिरैविका शवचाण्डाल पतित स्पर्शात् अन्तर्गृहे गते एतादृशे समुत्पन्ने भावि दुःखस्य सूचके शान्तियज्ञं तु मतिमान् कुर्यात् तद्दोषशान्तये देवालये ध गोष्ठे वा चैत्ये वापि गृहाङ्गने प्रदेशोन्नतं धिष्ण्ये वै द्विहस्ते च स्वलं कृते भारमात्रं व्रीहिधान्यं प्रस्थाप्य परिसृत्य च मध्ये विलिख्य कमलं तथा दिक्षु विलिख्य वै तन्तुना वेष्टितं कुम्भं नवगुग्गुलधूपितं मध्ये स्थाप्य महाकुम्भं तथा दिक्ष्वपि विन्यसेत् सनालाम्रककूर्चादीन् कलशां च तथाष्टसु पूरयेन्मन्त्रपूतेन पञ्चद्रव्यसितेन हि प्रक्षिपेन्नवरत्नानि नीलादीन् क्रमशस्तथा कर्मजं कर्मज्ञं च सपत्नीकम् आचार्यं वरयेद्बुधः सुवर्णप्रतिमां विष्णो इन्द्रादीनां च निक्षिपेत् तशिरस्के मध्यकुम्भे विष्णुमावाह्य पूजयेत् प्रागादिषु यथा मन्त्रम् इन्द्रादीन् क्रमशो यजेत् तत्तन्नाम्ना चतुर्थ्यां च नमोऽन्तेन यथाक्रमम् आवाहनादिकं सर्वम् आचार्येनैव कारयेत् आचार्यमृद्विजा सार्धं तन्मन्त्रान् प्रजपेच्छदम् कुम्भस्य पश्चिमे भागे जपान्ते होममाचरेत् कोटिं लक्षं सहस्रं वा शतमष्टोत्तरं बुधाः एकाहं वा नवाहं वा तथा मण्डलमेव वा यथा योग्यं प्रकुर्वीत कालदेशानुसारतः शमी होमश्च शान्त्यर्थे वृत्त्यर्थे च फलाशकम् समिधन्नाज्यकैर्द्रव्यैर्नाम्ना मन्त्रेण बाहुनेत् प्रारम्भे यत्कृतं द्रव्यं तत्क्रियान्तं सर्वाचरेत् पुण्याहं वाचयित्वा ते दिने सम्प्रोक्षये जलैः ब्राह्मणान् भोजयेत्तश्च व्यावदाहुति सङ्ख्यया आचार्य च हविष्याशी ऋद्विजश्च भवेद्बुधाः आदित्यादीन् ग्रहानिष्ट्वा सर्वहोमान्त एव हि ऋद्विग्भ्यो दक्षिणां दद्यान् नवरत्नं यथाक्रमं दशदानं ददः कुर्याद् भूरिदानं ततः परं बालानाम् उपवीतानां गृहिणां वनिनां धनं कन्यानां च सभर्तॄणां विधवानां ततः परं तन्त्रोपकरणं सर्वम् आचार्याय निवेदयेत् उत्पादानां च मारीणां दुःखस्वामीयमस्पृतः तस्माद्यमस्य प्रीत्यर्थं कालदानं प्रदापयेत् शतनिष्केन वा कुर्याद् दशनिष्केन वा पुनः पाशां कृतधरं कालं कुर्यात् पुरुषरूपिणम् तत्स्वर्ण प्रतिमादानं कुर्यात् दक्षिणया सह तिलदानं ददः कुर्यात् पूर्णायुष्य प्रसिद्धये आज्यावेक्षणदानं च कुर्याद्याभिनिवृत्तये सहस्रं भोजयेद्विप्रां दरिद्रः शतमेव वा वित्ताभावे दरिद्रस्तु यथाशक्ति समाचरेत् भैरवस्य महापूजां कुर्यात् भूतादिशान्तये महाभिषेकं नैवेद्यं शिवस्यान्ते तु कारयेत् ब्राह्मणान् भोजयेत् पश्चात् भूरिभोजनरूपतः एवं कृतेन यज्ञेन दोषशान्तिमवाप्नुयात् शान्तियज्ञमिमं कुर्याद् वर्षे वर्षेत् फाल्गुणे दुर्दर्शनादौ सद्यो वै मासमात्रे समाचरेत् महापापादिसम्प्राप्तौ कुर्याद् भैरवपूजनं महाव्याधिसमुत्पत्तौ सङ्कल्पं पुनराचरेत् सर्वाभावे दरिद्रस्तु दीपदानमधाचरेत् तदप्यशक्तः स्नात्वा वै यत्किञ्चिद्दानमाचरेत् दिवाकरं नमस्कुर्यार्मन्त्रे मन्त्रेण अष्टोत्तरं शतं सहस्रमयुतं लक्षं कोटिं वा कारयेर्बुधः नमस्कारात्मयज्ञेन तुष्टास्युः सर्वदेवताः त्वत्स्वरूपेऽर्पिता बुद्धिर्न ते शून्ये च रोचते याचास्म्यद् अहं तेति त्वयि दृष्टे विवर्जिता नम्नोऽहं हि स्वदेहेन भो महां स्वमधिप्रभो न शून्यो मत्स्वरूपो वै तदधासोऽस्मि साम्प्रतं यथा योग्यं स्वात्मयज्ञं नमस्कारं प्रकल्पयेत् अधात्र शिव नैवेद्यं दत्त्वा ताम्बूलमाहरेत् शिवप्रदक्षिणं कुर्यात् स्वयमष्टोत्तरं शतं सहस्रमयुतं लक्षं कोटिं मन्येन कारयेत् शिवप्रदक्षिणात् सर्वं पादकं नश्यति क्षणात् दुःखस्य मूलं व्याधिर्हि व्याधेर्मूलं हि पादकं धर्मेनैव हि पापानाम् अपनोधनमीरितं शिवो देशकृतो धर्मः क्षमः पापविनोदने अध्यक्षं शिवधर्मेषु प्रदक्षिणमिदीरितं क्रियया जपरूपं हि प्रणवं तु प्रदक्षिणं जननं मरणं द्वन्द्वं मायाचक्रमिदीरितं शिवस्य मायाचक्रे हि बलिपीठं तदुच्यते बलिपीठं समारभ्य प्रादक्षिण्यक्रमेण वै पदे पदान्तरं गत्वा बलिपीठं समाविशेत् नमस्कारं ददः कुर्यात् प्रदक्षिणमिदीरितं निर्गमाज्जननं प्राप्तं नमस्त्वात्मसमर्पणं जननं मरणं द्वन्द्वं शिवमायासमर्पितं शिवमायार्पितद्वन्द्वो न पुनस्त्वात्मभाग्भवेत् ಯಾವದ್ದೇಹಂ ಕ್ರಿಯಾಧೀನ ಸಜೀವೋ ಬದ್ಧ ಉಚ್ಯತೆ ದೇಹತ್ರಯವಶೀಕಾರೇ ಮೋಕ್ಷ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಬುಧೈಃ ಮಾಯಾಚಕ್ರ ಪ್ರಣೇತಾ ಹಿ ಶಿವಃ ಪರಮ ಕಾರಣಂ ಶಿವಮಾಯಾರ್ಪಿತ ದ್ವಂದ್ವಂ ಶಿವಸ್ತು ಪರಿಮಾರ್ಜತಿ ಶಿವೇನ ಕಲ್ಪಿತಂ ದ್ವಂದ್ವಂ ತಸ್ಮಿನ್ನೇವ ಸಮರ್ಪಯೇತ್ ಶಿವಸ್ಯಾದಿಪ್ರಿಯಂ ವಿದ್ಯಾ ಪ್ರದಕ್ಷಿಣಂ ನಮೋ ಬುಧಾಃ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ನಮಸ್ಕಾರಾಃ ಶಿವಸ್ಯ ಪರಮಾತ್ಮನಃ ಷೋಡಶೈರುಪಚಾರೈಶ್ಚ ಕೃತಾ ಪೂಜಾ ಫಲಪ್ರದಾ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾನಿ ವಿನಾಶ್ಯಂ ಹಿ ಪಾದಕಂ ನಾಸ್ತಿ ಭೂತಲೆ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ವಿನಾಶ್ಯಂ ಹಿ ಪಾದಕಂ ನಾಸ್ತಿ ಭೂತಲೆ ತಸ್ಮಾತ್ ಪ್ರದಕ್ಷಿಣೇನೈವ ಸರ್ವ ಪಾಪಂ ವಿನಾಶಯೇತ್ ಶಿವಪೂಜಾ ಪರೋ ಮೌನೀ ತಸ್ಯ ಸತ್ಯಾದಿ ಗುಣಸಂಯುತಃ ಕ್ರಿಯಾತಪೋಜಪಜ್ಞಾನ ಧ್ಯಾನೇಶ್ವೈಕೈಕಮಾಚರೇತ್ ಐಶ್ವರ್ಯಂ ದಿವ್ಯದೇಹಶ್ಚ ಜ್ಞಾನಂ ಅಜ್ಞಾನ ಸಂಶಯಃ ಶಿವಸಾನ್ನಿಧ್ಯಮಿತ್ಯೇತತ್ ಕ್ರಿಯಾದೀನಾಂ ಫಲಂ ಭವೇತ್ ಕರಣೇನ ಫಲಂ ಯಾದಿ ತಮಸಃ ಪರಿಹಾಪನಾತ್ ಜನ್ಮನಃ ಪರಿಮಾರ್ಜಿತ್ವಾತ್ ನ್ಯಬುದ್ಧ್ಯಾ ಜನಿತಾನಿವ ಯಥಾ ದೇಶಂ ಯಥಾ ಕಾಲಂ ಯಥಾ ದೇಹಂ ಯಥಾ ಧನಂ ಯಥಾ ಯೋಗ್ಯಂ ಪ್ರಕುರ್ವೀತ ಕ್ರಿಯಾದೀಂ ಶಿವಭಕ್ತಿಮಾನ್ ನ್ಯಾಯಾಜಿತಂ ಸುವಿತ್ತೇನ ವಧೇತ್ ಪ್ರಾಜ್ಞ ಶಿವಸ್ಥಲೇ ಜೀವಹಿಂಸಾದಿರಹಿತಂ ಅತಿಕ್ಲೇಶ ವಿವರ್ಜಿತಂ ಪಂಚಾಕ್ಷರೇಣ ಜಪ್ತಂ ಚ ತೋಯಮನ್ನಂ ವಿದುಸುಖಂ ಅಥವಾಹು ದರಿದ್ರಸ್ಯ ಭಿಕ್ಷಾನ್ನಂ ಜ್ಞಾನದಂ ಭವೇದ್ ಶಿವಭಕ್ತಸ್ಯ ಭಿಕ್ಷಾನ್ನಂ ಶಿವಭಕ್ತಿವಿವರ್ಧನಂ ಶಂಭುಸತ್ರಮಿತಿ ಪ್ರಾಹುರ್ಭಿಕ್ಷಾನ್ನಂ ಶಿವಯೋಗಿನಃ ಏನ ಕೇನಾಪ್ಯುಪಾಯೇನ ಯತ್ರ ಕುತ್ರಾಪಿ ಭೂತಲೇ ಶುದ್ಧಾನ ಭುಕ್ಸದಾ ಮೌನಿ ರಹಸ್ಯಂ ನ ಪ್ರಕಾಶಯೇತ್ ಪ್ರಕಾಶಯೇತ್ತು ಭಕ್ತಾನಾಂ ಶಿವಮಾಹಾತ್ಯಮೇವ ಹಿ ರಹಸ್ಯಂ ಶಿವಮಂತ್ರಸ್ಯ ಶಿವೋ ಜಾನಾತಿ ನಾಪರಃ ಶಿವಭಕ್ತೋ ವಸೇನ್ನಿತ್ಯಂ ಶಿವಲಿಂಗಂ ಸಮಾಶ್ರಿತಃ ಸ್ಥಾನುಲಿಂಗಾಶ್ರಯೇನೈವ ಸ್ಥಾನುರ್ಭವತಿ ಭೂಸುರಾಃ ಪೂಜಯಾಚರಲಿಂಗಸ್ಯ ಕ್ರಮಾನ್ ಮುಕ್ತೋ ಭವೇ ಧ್ರುವಂ ಸರ್ವಮುಕ್ತಂ ಸವಾಸೇನ ಸಾಧ್ಯ ಸಾಧನಮುತ್ತಮಂ ವ್ಯಾಸೇನ ಯತ್ಪುರಾ ಪ್ರೋಕ್ತಂ ಯಚ್ಛ್ರುತಂ ಹಿ ಮಯಾ ಪುರಾ ಭದ್ರಂ ಅಸ್ತು ಹಿವೋಸ್ಮಾಕಂ ಶಿವಭಕ್ತಿರ್ದೃಢಾಸ್ತು ಸಾ ಯ ಇಮಂ ಭಟತೆ ಧ್ಯಾಯಂ ಯ ಶೃಣೋತಿ ನರಸ್ಸದಾ ಶಿವಜ್ಞಾನಂ ಸ ಲಭತೆ ಶಿವಸ್ಯ ಕೃಪಯಾ ಬುಧಾಃ ಇತಿ ಶ್ರೀ ಶಿವಮಹಾಪುರಾಣೇ ಪ್ರಥಮಾಯಾಂ ವಿದ್ಯೇಶ್ವರ ಸಂಹಿತಾಯಾಂ ಸಾಧ್ಯ ಸಾಧನ ಖಂಡೇ ಶಿವಲಿಂಗ ಮಹಾತ್ಯ ವರ್ಣನಂ ನಾಮ ಅಷ್ಟಾದಶೋಧ್ಯಾಯ ಓಂ
1: ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ ಯು ಆರ್ ಲಿಸ್ನಿಂಗ್ ಟು ಶೈವಂ ಡಾಟ್ ಆರ್ಗ್ ರೇಡಿಯೋಸ್ 24/7 ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ಚಾನೆಲ್ಸ್ ಫ್ರಮ್ ಶೈವಂ ಡಾಟ್ ಆರ್ಗ್ ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ